0: पुन्हा एक
1: असतं. काही लहान रांतेस का म्हणत,
0: अरे अरे
1: काही ओबे हा म्हणत,
0: जय मन ओ ह्या मानता चोला ना मानता काम पोपे जय काय तो मानता काय जास्त टाकला ना मानता काय रोज
1: कुसपाच्या दोन्या कॉन्सेप्सिओन कुसपाच्या वाखदिया कामा
0: वाखदिया कामा काची
2: ajinata willarimuspa kasarqa y chaypi qawarichimuspa kasarqa k'achallijllasta pukallijllasta q'illullijllasta kay kasallantaj phullus ima chaykunata awarinku ruwarinku chaywantaj ari kawsakunku qolqita ganarikunku ari runa masinchejpis chaykunata riqsirispa kanchis ari kunantaj kutimuyku qankunaman
3: pachiñañay Lidia uj Awai itu ta zanta kaya puang chanta kuti chipus kalegi ya. Ya, kunang ka uchini ni manta pusak tatanya kan kamunas kau yare kunang kai kama kui chiwa kichi liang kahmas ni pasutin pipachi ni kichi kaya kikim pani japita tingkus paga sasuncha liang ta kepari kus pagan kichi zi mai wasis ni kichi kwang.
4: Quechua para la cuna Bolivia suyo un chismanta. Uctawan tincusunches, causainin chismanta umayicunapa.
5: Quechua Herbol, satélite nefta.